0: सणवार साजरा करावे, सणवार नक्कीच आपल्याला साजरा करायचे, पण असं नको व्हायला की ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो त्या लोकांनाच त्रास होत राहू. तर मला वाटतं श्रद्धा किंवा आपला धर्म हे घरात आपण जेवढं त्याला फॉलो करतो तेवढं चांगलं, बाहेर सणवारांच्या वेळेस जे फॉलो करू ते नियमात राहून फॉलो करायला पाहिजे.
1: आपको बता दें कि देवेंद्र फडणवीस के मंत्री नितेश राणे ने कहा था कि जो लोग गरबा या डांडिया के कार्यक्रमों में शामिल होना चाहते हैं उन्हें एंट्री गेट पर अपना पहचान पत्र दिखाना होगा.